0: स्वर तरंग,
1: स्वर तरंग।
2: रसिक श्रोत्यांनो नमस्कार। मंगळवारची ही सुंदर दुपार मनापासून स्वागत आहे AM2 रेडिओ मॉरिशसवरून। रसिको हो, संगीत मनाला आनंद देते आणि भक्ती मनाला आधार देते। आज अंगारकी संकष्ट चतुर्थी, संकटाचे निवारण करणाऱ्या भक्तांच्या हाकेला धावून येणाऱ्या आपल्या लाडक्या गणरायाच्या चरणी आज नतमस्तक होऊया। तर चला पुढील सुरेल गीतातून अनुभवूया गणरायाची ही सुंदर अनुभूती।

शेजारकी संकष्टीच्या या पवित्र दिवशी रसिक हो गणराय आपल्या सर्वांच्या जीवनातील अडथळे दूर करो, सुख शांती आरोग्य आणि समाधान होवो, हीच बाप्पाच्या चरणी मनापासून प्रार्थना.

बप्पाचे मंगल नाम ओठांवर आणि मनात भक्तिभाव या दृढ विश्वासाने श्रोतेरसिकुह वळूया पुढच्या भक्तिगीताकरी.

रसिक श्रोत्यानो, संकट मोचक गणरायाचे नाम स्मरण मनाला आधार देते तेव्हा पुढील भक्तिगीत सर्व गणेश भक्तांना समर्पित करण्यात येत आहे.

0: 819 किलोहर्ट्ज़, ये है रेडियो मॉरिशस। रेडियो मॉरिशस
1: रजनी गंधा द रोज रात्रि रेडियो मॉरिशस पर रजनी गंधा।
2: नमस्कार श्रोतनो, श्री सोबत आपण आहात रेडिओ मॉरिशसवर आणि रजनीगंधा कार्यक्रमात मी तुमचे अगदी मनापासून स्वागत करतो। श्रोतनो, आशा करतो की तुम्ही सगळेजण ठीक आहात आणि सुरक्षित आहात। फक्त 20 मिनिटांचे कार्यक्रम आहे श्रोतनो, जास्त वेळ नाही, तेव्हा पटकन कार्यक्रमाची सुरुवात करूया एका भक्तगीताने।

श्रोतनो या क्षणी तुमच्यासाठी वाजत आहोत ते शेवटचे गाणं पुढच्या गाण्याने कार्यक्रमाची सांगता होत आहे. आशा वाटतो की तुम्ही आजच्या या कार्यक्रमाचा पुरेपूर आनंद घेतलात. काळजी घ्या आपली. पुढची भेट होईपर्यंत धन्यवाद व नमस्कार.